0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: से।
1: आज ही मिले अपनी पंचायत से और फिर से जुड़े इस अभियान से।
2: मेरा गांव मेरी धरोहर है, मेरी आन है बान है शान है, मेरे गांव का एक इतिहास है, मेरा गांव मेरी ही पहचान है।
3: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, कसं काय? एकदम मस्त मजेत आहात ना? तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आपण या वेळेत ना तर वेगवेगळे गेम खेळत असतो. तर आज आपण एक असा गेम खेळणार आहोत ज्यात मी तुम्हाला म्हणी सांगणार आहे आणि तुम्ही त्याचा अर्थ मला सांगा आणि जे सर्वात आधी आणि सर्वात फास्ट मला उत्तर देईल ना त्याला बक्षीससुद्धा मिळणार आहे. तर आपल्या मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत, तर आजची म्हण ही आहे की अडला हरी गाढवाचे पायधरी. याचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? आणि ही म्हण आपण कधी ना कधी ऐकली असेलच किंवा वापरली सुद्धा असेल बोलताना. तर याचा अर्थ मला सांगा DM करा इन्स्टावर RJ अदनान या इन्स्टा पेजवर, किंवा तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. हा नंबर नोट डाऊन करा, खूप कामाला येईल तुम्हाला फरमाईशसाठी, बर्थडे विशसाठी किंवा उत्तरं सांगण्यासाठी. पुन्हा एकदा म्हण ऐका की अडला हरी गाढवाचे पायधरी, याचा अर्थ काय? लवकर उत्तर सांगा, गिफ्ट जिंका आणि तुमची मॉर्निंग गुड करा माझ्या म्हणजेच RJ अदनान सोबत ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: फॉलिक ऍसिड गर्भवती महिलांसाठी किती महत्वाचं आहे याबद्दल आज आपण बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात आरजी अदनान सोबत एमजीएम 90.8 FM. तर आज आपल्यासोबत आहेत असोसिएट प्रोफेसर डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम एमजीएम मेडिकल कॉलेज. न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे काय याबद्दल आम्हाला सांगा.
1: आता न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे जे बाळ असतं त्याच्या बाळाच्या मेंदू किंवा जो पाठीचा कणा असतो त्याचा विकास जेव्हा पूर्णपणे होत नाही त्यावेळेस जो स्पायनल कॉर्ड असतो ज्याला आम्ही लंबर रिजन असं म्हणतो तिथे एक बायफर्केशन तयार होते त्याला म्हणतात स्पायना बायफिडा. तर हे जो हा जो आजार आहे तो गंभीर आहे आणि याच्यामुळे जन्मजात विकार होऊ शकते त्यामुळे बाळाच्या आयुष्यावर कायमस्वरूपी परिणाम पण होऊ शकतो त्याला म्हणतात न्यूरल ट्यूब डिफेक्ट.
0: तर एक्झॅक्टली हा इफेक्ट काय असतो म्हणजे न्यूरल ट्यूब डिफेक्ट याबद्दल आपण जाणून घेतलं. तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कळवू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. स्टे ट्यून्ड.
2: मस्त बहारों का मैं आशिक मैं जो चाहे यार करूं चाहे फूलों के साए से खेलूं चाहे कल

0: AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 9067612000.
2: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
3: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईलही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
3: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, पीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
2: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
1: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
2: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
1: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा

0: एम कैंपस गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 937171 4265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: से पारा।
1: हॅलो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है आणि मी आहे आर जे भूषण। मित्रांनो, आजचा दिवस

सोमवार म्हणजे काही लोकांसाठी आठवड्याची सुरुवात आणि काहींसाठी कालच्या संडेची आठवण काढत ऑफिसला जाण्याचा दिवस. पण मंडे असो का कोणताही दिवस, आपला मूड आपणच सेट करायचा. आणि आजच्या शो मध्ये आपण थोडंसं म्युझिक, थोडंसं एंटरटेनमेंट, काही इंटरेस्टिंग गोष्टी आणि अर्थातच तुमच्यासाठी युजफुल इन्फॉर्मेशन घेऊन गप्पा मारायचा आहे. आणि मित्रांनो, आज म्युझिक लवरसाठी एक जबरदस्त कारण सुद्धा आहे, कारण की आज आहे इंटरनॅशनल स्ट्रेंज म्युझिक डे. हो, स्ट्रेंज म्युझिक डे. आता म्हणजे नेमकं काय? गाणं स्ट्रेंज असतं का ऐकणारं स्ट्रेंज असतं? ही सगळी माहिती आपण घेणारच आहोत थोड्याच वेळात. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आर जे भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आजचा दिवस थोडा वेगळा आहे, कारण की आज आहे इंटरनॅशनल स्ट्रेंज म्युझिक डे। आता हे ऐकून काही लोक म्हणतील, अरे म्हणजे काय आज बेसूर गाण्याचा दिवस आहे का? तसं नाही, आजच्या दिवसाची आयडिया खूपच सिंपल आहे। आपण रोज तेच म्युझिक ऐकतो आणि एक आपली ठरवलेली प्लेलिस्ट असते, आपला फेवरेट सिंगर, फेवरेट जॉनरा, फेवरेट सॉंग्स। पण आज म्हणायचं की चलो भाई कुछ अलग करते है। आपण बॉलिवूड ऐकतो तर आज एखादं क्लासिकल ट्रॅक ऐका। जर क्लासिकल ऐकत असाल तर एखादा कम्प्लिटली डिफरंट जॉनरा ट्राय करा, कारण कधीकधी आपल्याला जे सुरुवातीला स्ट्रेंज वाटतं ना, नंतर आपल्याला आवडू लागतं। आणि काय मजा आहे माहिती का, म्युझिक फक्त कानांनी ऐकायचं नसतं, कधीकधी नवीन म्युझिक ऐकलं की आपला पर्स्पेक्टिवसुद्धा बदलतो। म्हणूनच आजचं एक छोटंसं चॅलेंज, तुमच्या नेहमीच्या प्लेलिस्टच्या बाहेरचं गाणं ऐका। कदाचित उद्यापासून तुमच्या प्लेलिस्टमध्ये एखादं नवीन छान फेवरेट काही तयार झालेलं असेल। आणि हो, जर गाणं ऐकून तुम्हाला वाटलं की भाई ये चल क्या रहा है, तर समजा तुमचा आजचा स्ट्रेंज म्युझिक डे एकदम बरोबर सेलिब्रेट केला आहे। चला तर मग ऐकूया नेक्स्ट सॉन्ग। तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, तुमच्या फोन मध्ये एक अशी प्लेलिस्ट आहे का की जी दुसऱ्या कोणाला दिसली तर ते तुमचं पूर्ण पर्सनॅलिटी अनालिसिस करू शकतं? कारण आपल्या प्लेलिस्टची गाणे फक्त लिस्ट नसते, ती थोडीशी आपल्या मूड बद्दलची डायरी असते। कधी सकाळी एनर्जी पाहिजे म्हणून आपण फुल ऑन एनर्जेटिक सॉन्ग ऐकतो, कधी काम करताना आपण शांत म्युझिक ऐकतो, कधी प्रवास करताना एखादं जुनं छान गाणं लागलं की अचानक आपण त्या जुन्या आठवणीत पोहोचतो। आणि काही गाणं असताना जी कितीही वर्ष झाले तरी आपल्याला स्किप करता येत नाही। आता तुमची प्लेलिस्ट तुमच्याबद्दल काय सांगते हे तुम्हीच ठरवा। तुमच्या फोनमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या टाईपची गाणी आहेत? रोमॅन्टिक, ओल्ड इज गोल्ड, मराठी, बॉलिवूड, डिवोशनल का मिक्स फरसाणसारखं सगळं थोडं थोडं थोडं आहे? आणि जर तुमची प्लेलिस्ट रॅन्डम असेल तर टेन्शन येऊ नका, तुम्ही रॅन्डम नाही, तुम्ही वर्सटाईल आहात। मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है।

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Stress, anxiety, depression या addiction, क्या ये problems आपकी life को affect कर रही हैं? तो help लेने में देर मत कीजिए.
2: Dr. Amol Patrikar, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, neuropsychiatrists, इनकी guidance में mental health और addiction related problems का treatment किया जाता है.
1: यहाँ available है men और women के लिए separate admission facilities, addiction treatment, ECT counseling, marriage counseling, child guidance, stress management, family counseling और psychological counseling.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
4: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादा श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
4: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
4: द्वारकादा श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादा श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आपण आज ना एक छोटंसं काम करू. आता तुमचा फोन काढा, त्यामध्ये गॅलरी उघडा. उघडली आणि आता बघा फोटोज किती आहे, 2000, 5000 की 10000. माझे तर 17000 आहे, पण यातले खरंच कामाचे किती आहेत? काही स्क्रीनशॉट्स व्हॉट्सअपवर आलेले गुड मॉर्निंग्स, काही चुकून 3-3 वेळा सेम झालेले फोटो, आणि तो एक फोटो ज्याच्यामध्ये काहीच नसतं पण डिलीट करायची हिंमत होत नाही. आपण फोनमध्ये सगळं साठवत जातो पण कधी क्लीनअप करत नाही. म्हणूनच आजचा छोटासा 10 मिनिटं चॅलेंज, स्वतःला फक्त 10 मिनिटं द्या आणि गॅलरीमधले अननेसेसरी फोटो डिलीट करा, स्क्रीनशॉट साफ करा, डुप्लिकेट फोटोज काढा आणि थोडी डिजिटल जागा मोकळी करा. आणि हा फायदा फक्त स्टोरेजचा नाही आहे, तर फोन उघडल्यावर तुमच्या हजारो फोटोजमध्ये जो एक महत्त्वाचा फोटो शोधताना होणारा त्रास आहे तो कमी होईल. म्हणूनच आजचा दिवस थोडंसं स्ट्रेंज म्युझिक ऐका, एक प्लेलिस्ट तपासा आणि फोन गॅलरी पण साफ करा आणि ऐकत रहा आर जे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आजकाल एआय बद्दल बोलायचं म्हटलं की एक प्रश्न पडतो, एआय आपला जॉब घेणार आहे का? पण पिक्चर थोडं वेगळं आहे. एआय मुळे काही नवीन जॉब्स आणि अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत, पण त्याचवेळी फ्रेशर्स म्हणजे करिअरची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी एंट्री लेवल जॉब्स मिळवणं थोडंसं चॅलेंजिंग होतं. म्हणजे फक्त डिग्री हातात असणं पुरेसे नाही आहे, आता टेक्नॉलॉजीसोबत काम करता येणं, एआय टूल्स वापरता येणं आणि नवीन स्किल्स पटकन शिकणं हे खूप इम्पॉर्टंट होत चाललं आहे. आणि यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की एआय तुमच्यासाठी काम करणार नाही असं नाही, पण एआयसोबत काम करायला शिकणारा माणूस कदाचित पुढे जाईल. म्हणून तुम्ही स्टुडंट असाल किंवा जॉब्स करत असाल, रोज थोडा वेळ नवीन टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी द्या, कारण टेक्नॉलॉजी बदलणारच आहे. क्वेश्चन एवढाच आहे की आपण तिच्यासोबत बदलणार का? मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। चला बॉलिवूडच्या एका अशा अभिनेत्रीबद्दल बोलूया ज्या फक्त त्यांच्या ऍक्टिंगसाठी नाही तर त्यांच्या स्टाईल आणि त्या काळाच्या ग्लॅमर स्क्रीन प्रेझेंटसाठी ओळखल्या जायच्या। आज बर्थडे आहे सायरा बानू यांचा। 1960 ते 70 दशकात बॉलिवूडमध्ये एंट्री घेणं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं हे काही सोपं नव्हतं, पण सायरा बानू यांनी अगदी कमी वयात फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली आणि आपल्या पहिल्याच काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं। त्यांचा डेब्यूट झालं जंगली या 1961 सिनेमातून आणि या सिनेमाने त्यांना एकदम पॉप्युलर करून टाकलं। त्यानंतर शागिर्द, आई मिलन की बेला, पडोसन, पूरब और पश्चिम अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी आपली एक वेगळी इमेज तयार केली। आणि त्यांची एक खास गोष्ट म्हणजे त्या काळातल्या फॅशन आणि स्टाईलवर त्यांचा खूप मोठा इन्फ्लुएन्स होता। त्यांची हेअरस्टाईल, सारीज, ड्रेसेस, त्या काळातल्या तरुणींमध्ये त्या लुकची चांगलीच क्रेज होती। म्हणजे आज आपण सेलिब्रिटी फॅशन ट्रेंड्स फॉलो करतो, तसंच काहीसं त्या काळात सायरा बानू यांच्या बाबतीत होतं। एक ॲक्ट्रेस म्हणून त्यांनी कॉमेडी, रोमान्स, ड्रामा अशा वेगवेगळ्या शेड्सच्या भूमिका केल्या आणि बॉलिवूडच्या त्या गोल्डन एरामध्ये स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं। आज त्यांच्या बर्थडेच्या निमित्ताने एमजीएम रेडिओ 90.8 FM कडून त्यांना मनापासून शुभेच्छा। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा शो, काय म्हणताय? खरंच तर मग डीएम करा ना मला इंस्टाग्राम वरती, त्यासाठी माझा इंस्टाग्राम आयडी आहे rj_bhushan.pawar। आणि नुसतं डीएम करू नका, मला इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा करा, आमच्या एमजीएम रेडिओच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर आता मी जातोय, पण आपण पुन्हा भेटूतच, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या Department of Pharmaceutical Science मध्ये प्रवेश घ्या.
3: जिथे Diploma in Pharmacy and Bachelor of Pharmacy मध्ये admission सुरू. Also direct admission in B Pharmacy second year. Avail attractive scholarships.
2: अत्याधुनिक अशी laboratory, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
4: For admission contact 93717142 65 or visit www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.